भूखा तू मेरो प्यारो ता कैसे भूखा तू मन वसिया लगे ना भूखा तू मन वसिया तू मन वसिया तू मन वसिया लगे ना भूखा।